अबुमा बुफा बसानो जेफ्रो चेराय अक्चुफ्रो निशिमी चेंगे बसानो पुशुवो तुई दुले तुबु बसानो बुफा हिंजाने बजन गबामा कोक सालायो बुमानी बुफानी बुमानी अगतंगो आगुनी आगुलो से बुफा फियाबा बुफाबो अगचुया फानो बुमानी जे बार जाबा बुमा बा निस्लाय किसा हामजागो अबो हाया बुमा बाय बाक्सानो बुफाबो हामजाबो केबो नगो तंगै दैदुलो केबो फातानि आजिवै तुबुओ बबो हायखलायै बसानि थिना बसानि चामु बसा बबो हायखलायै पारमानेन जावै थांमाने अबो हायखलायै केबो केबो निसलाय कमिया फियाबा ताबुनि अजरावो बसा हिंजाबनायर जेफ्रो बुमा बुफा साग जुगिया साग के बेलुमै थाङो आफ्रो बसे जराते लगेरिना जे बुमा बुफा बसानि थिनांनो नाथ खालायनानै